0: पाकुर टीम दोन दीदी तैयार देम्योती हमारा ठीकुदीन ना गुले ने कहा ला मासिक करतेंगे एक मी का एम में फुरता मा मी जवाब दें आई नगनी का कुतो
1: राग किया लमा राग किया लमा
0: शाहू किया देना वाह क्या गोसोलों लवतो के लिरिक्स ए लवे के राग का एम में फुरता मा आई नगमी बाजार राउंड गोता कुरिया मिदने आई नगाटी इमा का लव क्या फुरसत ले बैनी देंगे इंटी मुंदा को के नुआने लव किया गड़ी का ले लव कुरिया नुगेंदे विच जाया शाहू किया दे समिसा का शाहू किया दी हु टाइम मच नेगी ए हिसाब मुट्टा लाना एको मैगन तिकोलन जेने फुर हम खोल लते साफ है तो माने कि मिसा का शाहू देबस पुणे फुट तिकोलन एम मच नेगे फे हुट्टा लाना में लिरिक्स के एवस मसर ने नुजे मैगन एको किया देन जेने नु किया दे जाय कोल दान बोनस पॉइंट फर्स्ट पॉइंट लिबेने आने टीम जवाब दे साफ है तो मि बैग के कोमे लवे का फर्स्ट पॉइंट लिबेने
2: ओके
0: बोनस पॉइंट लिबेने दे पॉइंट तैयार तो बलालीमा लदों देम्मशं
3: बलालीमा लदों देम्मशं इस्नेगनीता ए मिउर मिवीरी तिकमं असर कुरी माए विच्छेद काहे तमय नुवणी बाय मुर्गा वेस्नु वागु तेम्मी होय होय होय एगी बेकी अम्बी बाय
0: देवन सुवाल मोड़ नु फरवाशे मिकोलों गए नेगे
3: उन्हें न परवाश मगेरी तिरानी तिहां देंगे जाना
0: हाँ हाँ आदि जवाब नोबे कुरिया ये रंगलक्किया नोबे
4: बच्चे देवस की मत यार इन्ना करना दिफाह तो इब्बर नहीं करना
0: कुरिया रंगलक्किया क्या अनु क्या
3: मोनु न परवाश मगेरी तिवीरानी किहां देंगे जाला कमे वे
0: जाओ रंगल
3: इला इला इला
0: ओके वेद के हिन नजर कुरे वे ये इंतजार
3: वेद के हिन नजर कुरे वे ये इंतजार
0: नारा हंदाए एना नेतीए आर
3: नारा हंदाए एना नेतीए
2: यार आडू ना हालवे दो
0: नीदेता
3: माइनस
2: नुलेबे
0: बलम
3: रुवे तिये निकं
0: ನೀದ ವರ ನೊಸ್ಟಾಲ್ಜಿಕ್ ಲವ್ ಮಿಲವ ಹಿಂಗೆ ಮಾಡಂಗೆ ಹೋದನಿ ಹೋದನಿ ಯಾರ ಕಾಕು
3: ಹೋದನಿ ಹೋದನಿ
0: ಕೂತಿಕ್ಕಿ ಪುರ್ತಮೇಶ್ ನುಬ ಕೂತಿಕ್ಕಿ ಶಾಹು ಕೀ ಲಿರಿಕ್ಸ್ ಹೋದನಿ ಹೋದನೆ ಕೊಡಂಕಿ ಹೋದನಿ ಹೋದನಿ
3: ಹೋದಣಿ ಹೋದಣಿ ಯಾರ ಕಾಕು ಹೋದಣಿ
0: ನುಬ
3: ದಂಕೊಂತ
0: ಲಿರಿಕ್ಸ್ ಕಿಯಾಲ್ದೆ ನಂಗೆ ಹೋದನಿ ಹೋದನಿ ಯಾರ ಕಾಕು ಕಮ್ಮುಣೆ ಏನ್ ನೋಣಿ ಲೋಬಿವು ಗೋಹೆಕೆ ಗೋಹೆಕೆ ಏಮಿಮ ಹಿಂಗ ಸ್ಕೋಸ್ತಕ ಫೋನ್ ಬಲ್ಲಾಣಿದ್ದು ಆರು
4: ಮಾಡ್ತಾರೆ.